भर पैमाना तू हे हे खाता जा पीता जा भर पैमाना तू हो हो अपना रंग जमाता जा हो दीवाना तू हे हे मस्ती में लहराता